आकाशवाणी पणजी। आज बार शनिवार भारतीय सौर दीस 13 आषाढ़ शके 1948 म्हळ्यारच 4 जुलाई 2026। आता सकाळची बरोबर 5:56 आणि 2 सेकंद जातात। आयच्या आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यवळीक आता आम्ही सुरुवात करतात। सुप्रभात।

0: दोनशे 33.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्सांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादयी चॅनल. अंकपनो म्हादयी चॅनलाचेर बरोबर स वरांचेर आयकात दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेप जावपी हिंदीतल्यान खबरो आनी उपरांत 6:05 आसतल्यो दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेप जावपी इंग्लिशीतल्यान खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज.
2: प्राइम मिनिस्टर विल आल्सो बी विजिटिंग
3: प्रधानमंत्री सांस्कृतिक और

0: ह्या सुंदर अशा श्री गणेश वंदने उपरांत आयकुप्यानो कारवणी तुमकां आयकूंक दिता आरती नायक हांणी गायिल्लें हें भक्तिगीत रामरत्न धन गावलें.
1: कृष्णाच्या मधुरा भक्तीचो सूर आळवपी मीरा श्याम मिलनाचीच सपना पळयता. आमच्या सांस्कृतिक संचितातले प्रीतीचे प्रेमाचे मोगाचे सर्वोच्च रूप मीरा. मीरा म्हणटा, हांव कितें करूं, राम नामा बगर म्हाका खिणभर सुशेग ना. हरिनामाचो पेलो पिवन म्हजे मन आतां दुसरो रंगच वळखना. म्हज्या हृदयांत सद्गुरून हरिनाम बरयला,

माझे माहेर पंढरी आगमनो पंडित भीमसेन जोशी हाणी गायिल्ले हे सुंदर अशे भक्तिगीत तुम्ही ऐकताले आमचो आधार ह्या भक्तिगीतांच्या कार्यवणीतल्यान 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचं हो म्हादई चॅनल आणि म्हादई चॅनलचेर तुम्ही आस्वाद घेतात भक्तिगीतांच्या वळेरीचो. आगमनो ह्या कार्यवळीत मुखावले सुवातेर तुमकां आयकूंक दिता भगवान विष्णूचे 7वे अवतार जांचो जल्म चैत्र शुद्ध नवमी ह्या तिथीक अयोध्या नरेश दशरथ आणि तांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या हांगेर जाल्लो. त्या अयोध्या नरेश पुत्र श्री राम हांच्या परम भक्ताचेर श्री हनुमान हांकां अर्पीत आयच्या दिसा हे सुंदरशे भक्तिगीत आयकुया. महेंद्र कपूर हाणें गायिल्लें आरती की जे हनुमान लाला की.

हले सुवातेर चलात नमन करुया सायबेड मायक आयकून नेफी हाणी गायिल्ले हे सुंदरशें भक्तिगीत. नेफी गायतात सायबेड मायक.

श्री रामजींच्या परमभक्ताची स्तुती आयच्या शेनवारा दिसा आम्ही ऐकली. अंकपणू श्री हनुमान हांच्या चरणांकडे अर्पित हे सुंदर अशा भक्तिगीता उपरांत मु

Benon, देवाक अर्घ दिल्या उपरांत कार्यावळींत निमणे सुवातेर आयकुया हें देशभक्ती गीत. दीत अर्घा आमच्या मायभुयेक. चलात आयकुया हें देशभक्ती गीत, वंदे मातरम.

0: पावाना।
1: तर भलायके संदर्भात असलेली कार्यवळ तुम्ही ऐकताले संजीवनी, आणि आज संजीवनी ह्या कार्यवळीत तुम्ही ऐकताले रक्तदाब, रक्तदाबाची कारणा आणि उपाय डॉक्टर भिकाजी खाणेकर हांनी दिल्या माहितीतल्यान। 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुपनो तुमकां वेळ जालो आसा आयकूंक दिवपाचो तर 1 वर्षा कार्यवळींची रुपरेषा ह्या खिणाक, आणि ताच्या उपरांत वाट पळयता तुमची 1 वर्ष कार्यवळी। पण ताच्या पयली ही रुपरेषा

0: आगमनो म्हादय चॅनलाचेर सकाळच्या बरोबर 7:55 तुमच्या खाती येतली शुभ प्रभात ही कार्यावळ. तर ह्या कार्यावळी मजगती 7:25 ते 7:30 मेरेन तुमकां आयकूंक मेळटल्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. सकाळच्या बरोबर 8:50 आयका चित्र संगीत ही कार्यावळ, तर उपरांत कांतारांची कार्यावळ स्थिर सकाळच्या 10:05 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो आस्वाद घ्यात सकाळी 10:30 आणि ह्या कार्यावळीत ऐकात मधुसूदन कानेरकर हांच्या गायनातल्यान ताणी सादर केल्लो राग जॉनपुरी. सकाळच्या 11:05 गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ झाल्या उपरांत उस्तुरी ही बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली दनपारच्या 12:10 ह्या कार्यावळी उपरांत 1:05 आयकात कांतळा ओवळा ही कांतारांची कार्यावळ, तर उपरांत हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली 2:30 आयकपणू सांजेच्या 5:30 यो वाणी मराठीतल्यान ह्या कार्यावळींत आयकात वन्य प्राणी मानवाचे मित्र ह्या विशयाचेर विठ्ठल शेळके हांचे उलोवप आनी उपरांत रोजगार म्हायती आसतली सांजेच्या 6:10 6:15 शब्दुली ही कार्यावळ जाल्या उपरांत 6:30 आस्वाद घ्यात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरांचो. 6:35 सुरवात जातली कांतारांच्या कार्यावळीक आनी उपरांत भावगीतांचो आस्वाद घ्यात सांजेच्या 7:04, तर उपरांत कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आसतल्यो परतून एक फावट 7:20 ते 7:30 मेरेन. 7:30 चावडेर ह्या कार्यावळींत आयकात पंचमवेद कला विश्कार सत्तरी गोंय हांणी सादर केल्ले लोकसंगीत, तर उपरांत समाचार संध्या आयकात 8:45 9:00 News@9 झाल्या उपरांत संगीताची राष्ट्रीय कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली रातच्या बरोबर 10:00 आणि उपरांत आयकपणू 11:10 आमी आमच्या म्हादय चॅनलावेल्यान तुमचो निरोप घेतली. तर ही आशिल्ली रुपरेषा आमच्या म्हादय चॅनलाचेर वितरावी तरेकवारच्या कार्यावळींची. तुम्ही ऐकतात 233.1 भायरच 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल. म्हादय चॅनलाचेर मुखावले सुवातेर आयकपणू बरोबर 7:00 ऐकात दिल्ली केंद्रावेल्यान सहशब्द जावपी हिंदीतल्यान खबरो आणि उपरांत 7:05 ताज्या उपरांत तुमकां आयकूंक मेळटल्यो कोंकणीतल्यान वराच्यो मुखेल खबरो आणि तुमची आमची परतून भेट जातली शुभप्रभात ह्या कार्यावळीन वराच्या मुखेल खबरां उपरांत. पण ताच्या पयलीं आगपणू 7:00 आस्वाद घेवया दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेप जावपी हिंदीतल्यान खबरांचो. आयकत्रावाद आकाशवाणी पणजे केंद्राचो म्हादय चॅनल 233.1 भायरच 1287 kHz. कांय खणांतच बरोबर 7:00 येतात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेप जावपी हिंदीतल्यान खबरो आणि उपरांत 7:05 पणजे केंद्रावेल्यान ह्या वराच्यो मुखेल खबरो. 233.1 म्हळ्यारच 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान और गुजरात के एक दिन के दौरे पर रहेंगे. श्री मोदी राजस्थान में जोधपुर हवाई अड्डे के नए टर्मिनल भवन का उद्घाटन करेंगे. 480 करोड़ रुपए की लागत वाली इस परियोजना से प्रतिवर्ष 20 लाख यात्रियों को लाभ होगा. प्रधानमंत्री जोधपुर में उन्नत उड़ान योजना का भी शुभारंभ करेंगे. इसके बाद श्री मोदी बालोतरा जाएंगे, जहां वे कई विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास करेंगे. प्रधानमंत्री बालोतरा के पचपदरा में भारत के पहले ग्रीनफील्ड एकीकृत रिफाइनरी सह पेट्रोकेमिकल परिसर को राष्ट्र को समर्पित करेंगे. प्रधानमंत्री मोदी जयपुर मेट्रो रेल परियोजना के दूसरे चरण की आधारशिला भी रखेंगे, जिसकी कुल लागत 13,000 करोड़ रुपए से अधिक है. प्रधानमंत्री चूरू शार्दुलपुर और चूरू रतनगढ़ रेल दोहरीकरण परियोजनाओं और राष्ट्रीय राजमार्ग 125A जोधपुर रिंग रोड खंड 2 के 4 लेन के निर्माण को भी राष्ट्र को समर्पित करेंगे. श्री मोदी राजस्थान सरकार के विभिन्न विभागों में भर्ती किए गए लगभग 54,000 युवाओं को नियुक्ति पत्र भी सौंपेंगे. आज शाम प्रधानमंत्री गुजरात के लिए रवाना होंगे, जहां वे सानंद में सीजी

नमस्कार अक्षता, युएसएफ काय मुख्य खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजस्थान आनी गुजराताच्या भोंवडेर आसतले. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन मंडळान पाचवी कार्यकारी समितीची बसका आपयली. गुजरात राज्य वेचणूक आयोगान वेगवेगळ्या थळाव्या स्वराज्य संस्थांतल्या 15 रिकाम्या सुवातींनी येवपी उपवेचणुकेचे वेळापत्रक जाहीर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांचे फ्रेंच समकक्ष रोलँड लेस्क्युअर हांणी काल एक्स एन प्रोव्हेन्स शारांत भारत फ्रांस अर्थिक आणि अर्थिक संवादाचे सह अध्यक्षपद सांभाळे. भारत आपले 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर नियात मोख साध्य करपाचे वाटेर आसा असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. जम्मू काश्मीरात दर दिसा हजारांनी यात्री करून जम्मू पाविल्ल्यान वर्सुकी श्री अमरनाथ यात्रेक नीट आयला. गोय पोलिसांनी घुवळी वखदाचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोय पोलीस महानिरीक्षक वेद प्रकाश सुर्या हांणी दिल्या. गोयच्या स्टार्टअपान राष्ट्रीय बाजारपेठे मेरेन पावोवपाक वेवसाय विस्तारप आणि उद्योजकतेक चालना दिवपाच्या दिकेन खात्यान चालू दवरल्या असे मत तंत्रगिन्यान मंत्री रोहन खवटे हांणी दिल्या. गोय सरकारचे पुरातत्व खाते आणि विवेकानंद पुरातत्व

अभ्यास मंडळ हांच्या जोडपालवान साखळे बहुउद्देशीय सभाघरान आयज सांजे 4 ते 6 वरां मजगती इतिहास संशोधक राजेंद्र केरकर हांच्या उलोवपाची कार्यावळ जातली. गोंयच्या ग्रामीण प्रवेग म्हळ्यार रुरल एक्सेलरेटर कार्यावळ 2026 अभिनंदन सुवाळो आयज 4 जुलयाक सांजे 4 वरांचेर पणजेच्या कला अकादमीन जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: सकाळच्या बरोबर 7:07 आणि 13 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 233.1 मीटर मॅरेज 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचं हो म्हादई चॅनल आणि ह्या खेळाक म्हादई चॅनलचं मायमोगाचं योगदान देता आमच्या ह्या सुंदरशा कार्यावळीन जिचं नाव जावन आसा
1: प्रभातम. प्रभातम.

0: माय मोगाचो येवकार, शुभ प्रभात ह्या कार्यावळीन आगमनो. कार्यावळीन दरेकवारचे सेगमेंट तुमची वाट पळयता आणि आमच्या ह्या कार्यावळीतल्या सेगमेंटांची सुरवात करता आमच्या ह्या पहिल्या सेगमेंटातल्यान जाचे नाव जावन आसा दिनविशेष. आणि हो दिनविशेष सेगमेंट आयकपानो तुमच्या खातीर दर दिसा घेवन येता. प्रत्येक दिसाचे खाशेलेपण, दिसाची विशिश्टताय. हय, तर चलात पळोवया आयचो हो दीस आमच्या खातीर खंयची रहस्या घेवन आयला तो. आणि सोडयत हे कोडे आयकुया हो सेगमेंट दिनविशेष.
1: दिनविशेष

4 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. भारतीय तत्वज्ञानाचो जगभर प्रसार करपी तत्वज्ञ स्वामी विवेकानंद हांची आयज पुण्यतिथी. स्वामी विवेकानंद वेदांताचे नामनेचे आनी प्रभावशाली आध्यात्मीक गुरू. तांचो जल्म 12 जानेवारी 1863 हे दिसा जालो. तांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त. 1893 वर्सा शिकागोंत अमेरिका हांगा भरिल्ल्या जागतीक धर्म महासभेंत तांणी भारताचे वतीन सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले. स्वामी विवेकानंद हांच्या भाषणा खातीर भारताच्या वेदांताचो अमेरिका आनी युरोपांत प्रसार जालो. तांणी रामकृष्ण मिशन ह्या नावाची संन्याशांची संस्था स्थापन केली. आयज तांचो स्मृती दीस. आयचे हे दिसा 1936 वर्सा प्रभात सिने कंपनीचो अमर ज्योती हो चित्रपट कृष्ण ह्या सिनेमागृहांत मुंबय प्रदर्शित जाल्लो. आयचेच दिसा विनोद सम्राट वसंत शिंदे हे ह्या संवसाराक अंतरिल्ले. आयज तांचो स्मृती दीस. कला गौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार तशेंच बाल गंधर्व पुरस्कारान ते सन्मानीत आशिल्ले. 1826 वर्सा आयचे दिसा अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवा वेळार अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन एडम्स आनी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन हे ह्या संसाराक अंतरिल्ले. तर नोबेल पारितोषीक पुरस्कार प्राप्त पॉलिश फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ तशेंच रसायन शास्त्रज्ञ मॅरी क्युरी ह्यो आयचे दिसा 1934 वर्सा ह्या संसाराक अंतरिल्ल्यो. आयज तांचो स्मृती दीस. आयचेच दिसा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टॅलिस्कोपाचे संचालक डॉ गोविंद स्वरूप हांकां मध्य प्रदेश सरकाराचो बिर्ला पुरस्कार प्राप्त जाल्लो. वर्स आशिल्ले 1995. तर आयज आमी याद काडटा जनकवी पी सावळाराम हांची. आयज तांचो जल्माचो दीस.

0: गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा, अशी गीता बरोवपी जनकवी पी सावळाराम. तांचो जल्म 4 जुलय 1914 हे दिसा निपाणी हांगा जालो. तांचे खरें नांव निवृत्तीनाथ रावजी पाटील, पूण वी स पागे हांणी तांकां सावळ्या अशें म्हळें आनी फुडें पी सावळाराम ह्याच नांवान ते प्रसिद्ध जाले. भक्तीगीतां, भावगीतां, गवळण, लावण्यो, चित्रपट गीतां अशे असंख्य साहित्य प्रकार तांणी लोकप्रिय केले. रिमझिम पाऊस पडे सारखा, पाणीच पाणी चोही कडे, त्यान भायर जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी रे मी वाट पाहते सारखी गीतां तांणी लोकप्रिय केली. पी सावळाराम हांकां जनकवी हो किताब कविवर्य कुसुमाग्रज हांणी दिलो. सोपी भाषा, बोली भाषा, भाव संपन्न अशी उतरां ही तांच्या गीतांची खाशेलपणां. आयज पी सावळाराम हांची जयंती. तर ह्यो आनी अश्यो अनेक खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 4 जुलय.
1: दिन विशेष.

0: अगबनो सुंदर असे हे मराठी गीत तुम्ही ऐकलेन तू आणि हा संगताकच वेळ झाला असा शुभ प्रभात ह्या कार्यवेळीन घेऊपाचो एक लहानसो विसव कारण बरोबर 7:25 तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतली कोकणीतल्या प्रादेशिक खबरो. ह्या खणाक तुम्ही ऐकता शुभ प्रभात ही कार्यवळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादयी चॅनलचेर 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर. पोतून म्हणूया 7:30 शुभ प्रभात ह्या कार्यक्रमांत आणि ह्या खिणाक येता कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पावोवप, वेवसाय विस्तारप आनी उद्देजकतेक चालना दिवपाच्या दिकेन खात्यान सातत्यान प्रयत्न चालू दवरल्या अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय खरेदी वेवस्थेंत वांटेकार जावपाची संधी उपलब्ध करून दिवपाच्या उद्देशान गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ऑनबोर्डींग सत्राचे आयोजन केल्ले. ऑनलायन पद्दतीन घडोवन हाडिल्ल्या ह्या सत्रान राज्यांतल्या स्टार्टअप्सांनी वांटो घेवन जीईएम पोर्टल, नोंदणी प्रतिक्रिया, उत्पादन आनी सेवांची नोंद, पात्रेचे निकष आनी सरकारी खरेदी प्रक्रियेविशी सविस्तर माहिती घेतली. हे सत्र जीईएमच्यो सोशल इन्क्लुजन अधिकारी दिप्ती चौधरी हांणी घेतले. स्टार्टअप अँड आयटी प्रमोशन सेल तशेंच गोंय माहिती तंत्रगिन्यान हांच्या जोड पालवान हे सत्र घडोवन हाडले. ह्या सत्रांत सहभागी स्टार्टअप्सांक जीईएम प्लॅटफॉर्माच्या माध्यमान सरकारी खात्यांक वस्तू आनी सेवा पुरवणेच्या संदी, निविदा प्रक्रिया आनी ऑनलायन वेव्हार वेवस्थाविशी मार्गदर्शन केले. जीईएम ही भारत सरकाराची डिजिटल भौशीक खरेदी यंत्रणा असून विविध सरकारी खाते, मंत्रालयां, भौशीक उपक्रम आनी सरकारी संस्था या प्लॅटफॉर्माच्या माध्यमातल्यान वस्तू आनी सेवांची खरेदी करपाचे काम ही यंत्रणा

0: करता. गोंय पुलिसांनी घुवळी वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी म्हायती गोंय पुलीस महानिरीक्षक वेद प्रकाश सुर्या हांणी दिल्या. ह्या उपक्रमा खाला अंतर्गत कडक कायद्याची अंमलबजावणी, लोकांमदी जागृकता निर्माण करप आनी पुलीस दळाची क्षमता वाढोवपाचेर भर दितना तांणी सांगलें.
1: हम सब यही जानते हैं कि नशा जो है ये न खाली आदमी को बल्कि परिवार को, समाज को और एक पूरे देश को बर्बाद करने की ताकत है. ये जो है समस्या ऐसी है जिसका कि जड़ से निदान करना बहुत ही जरूरी है. गोवा पुलिस इस दिशा में पूरी अपनी ताकत के साथ में लगी हुई है.
0: आंतरराष्ट्रीय घुवळी वखदां दुरुपयोग आनी बेकायदेशीर तस्करी विरोधी दीस 2026 निमतान गोंय घुवळी वखदां विरोधी पथकान शाळांतल्या विद्यार्थ्यां खातीर घेतिल्ल्या वेगवेगळ्या सर्तीच्या पुरस्कार भेटवण कार्यावळींत ते उलयताले. घुवळी वखदां विशीं म्हायती मेळ्यार नागरिकांनी मानस हेल्पलायन वरवीं ती पुलिसांक दिवची. ही म्हायती दिवपाची वळख पुरायपणान गुपीत दवरतले आनी हे विशीं रोखडीच कारवाय करतले अशें तांणी म्हळां. नशामुक्त भारत करतना गोंयांक घुवळी वखदां मुक्त राज्य करपाची मोख गोंय पुलिशेन दवरल्या अशें पुलीस महासंचालक वेद प्रकाश सुर्या हांणी म्हणला. मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हांचे हस्तुकीं सरकाराच्या समाज कल्याण खात्याच्या वतीन मये मतदारसंघात मंजूर जाल्या गृह आधार येवजणे अंतर्गत अर्जांचे वितरण मये वाठारांत जाले. हे वेळार तांचे सांगतान जिल्हो पंचायत वांगडी महेश सावंत, मयेचे सरपंच, उपसरपंच आनी पंच वांगडी हाजीर आशिल्ले. गोंय सरकाराचे दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ प्रेमेंद्र शेट हांच्या फुडारपणाखाला भारतीय जनता पार्टीच्या वैजकी विभागाचे वतीन दिवचल मतदारसंघातल्या दोतोरांचो भोवमान सुवाळो जालो. दिवचले घडून हाडिल्ल्या कार्यावळींत आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांचे हस्तुकीं मतदारसंघातल्या 65 दोतोरांचो भोवमान जालो. हे कार्यावळीक आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांचे सांगतांक डॉ कौस्तूभ पाटणेकार, डॉ शेखर साळकार आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. हे वेळार उलयतना आमदार शेटये हांणी सांगला की दोतोर हो समाजाचो एक म्हत्वाचो घटक आसा आनी अशा दोतोरांच्या कार्याची दाखल घेवन तांचो भोवमान करतना आपल्याक खूब खोस जाता. डॉ कौस्तूभ पाटणेकार हांणी येवकाराचे उलोवप केले. भारतीय हवामान विभागाच्या गोंय केंद्रान 3 ते 9 जुलय मजगतीं पावसा खातीरचो पुराय गोंयांक येल्लो अलर्ट जारी केला. उत्तर आनी दक्षिण गोंय ह्या दोनी जिल्ल्यांनी फुडले 7 दीस वेगवेगळ्या वाठारांनी उटंगराच्या पावसाची शक्यताय परकटायल्या. 4 आनी 5 जुलय दिसा राज्यांत व्हड प्रमाणान दडकांनी पावस पडपाचो अदमास आसून वराक 50 ते 60 किलोमीटर गतीन वारें व्हांवपाचो अदमास आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.
2: दोनशे 33° 1 मीटर म्हारेज 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं होम म्हादई चॅनल. ऐकपेनो म्हादई चॅनलचेर ह्या खिणाक तुम्ही आस्वाद घेतात शुभ प्रभात ह्या कार्यावळीचं.

233.1 मीटर महाराज 1287 किलोहर्ट्सांचेर तुम्ही घेतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवी चॅनल. आगे बहनो महादेवी चॅनलचेर मायमोगाचं येवकार परतून एक फावट शुभ प्रभात ह्या कार्यावळींत. आणि चलात शुभ प्रभात ह्या कार्यावळींत तुमकां मुखारे सुवातेर व्हरता आमच्या मुखावले सेगमेंटाकडे जाचे नाव जावन आसा गोंय खबरापत्र.

बुद्धिबळ हो संवसारातलो एक लोकप्रिय आणि रणनितीचो खेळ. या खेळान तार्किक विचार, एकाग्रताय, स्थिर राहून निर्णय घेवपाची कुशळटाय तयार जाता. या बुद्धिबळ खेळाच्या कुशळतायेन गोयचो 14 वर्सा पिरायेचो उदेतो बुद्धिबळ खेळगडो इथन वाजान आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मळाचेर इतिहास घडयलो. जीएम मिक्स हे नामनेचे बुद्धिबळ सर्तीन इथन वाजान आपलो 3रो आणि निमाणो ग्रँडमास्टर नॉर्म मिळयलो. या इतिहासिक कामगारी सयत तो भारत आणि संवसारातलो सध्याचो 2रा क्रमांकाचो युवा ग्रँडमास्टर थारला. ह्या खेळान ताणें दाखयल्ल्या कौशलाक लागून ताणें पुराय संवसाराचे लक्ष आपले वटेन ओडून घेतले. हे कामगिरीक लागून गोयचे नाव संवसारीक खेळा मळाचेर परतून एकदा परजळे. गोयच्या राय या ल्हानशा गावातल्यान आयिल्लो वाज आयज संवसारीक पावण्याचेर गोयचे तशेंच भारताचे नाव मुखार उंचायेर व्हरपाचे काम करता.

सरभोवतण कार्यावळ सोपचे आदी काय घडणुकांचेर धावती नदर. विकसित भारत जी राम जी या रोजगार हमी येवजणेची कारवाय गोंयांत बुधवारा सावन सुरू जाल्या. विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करपा खातीर बेरोजगारांक वर्साचे उण्यान उणे 125 दीस रोजगार उपलब्ध करपी ही येवजण आसा. हे येवजणे खाला नोंदणी करतल्यांक रोजगार हमी कार्ड दिवपाचे आसात. राष्ट्रीय सहकार सप्तका निमतान गोय सरकारच्या सहकार खात्या वतीन बुधवारा 1 जुलय दिसा सहकार भवन कुर्टी फोणे हांगा कृषक सन्मान दीस कार्यक्रमाचे आयोजन झाले. सहकार मंत्री श्री सुभाष शिरोडकर या कार्यक्रमांक मुखेल सोयरे म्हण हजर आशिल्ले. ह्या वेळार मानेस्तांच्या हस्तुकी कृषी विकासाच्या मळार योगदान दिवपी उत्कृष्ट सहकारी संस्थांचो भोवमान लेगीत चालू. भारताच्या वैजकी तंत्रज्ञान मळा खातीर इतिहासिक थारपी कामगिरीन SS इनोव्हेशन्स इंटरनॅशनलाक सर्जिकल रोबोटिक्स टेक्नॉलॉजी इंडस्ट्री अवॉर्ड्स ह्या वर्सा आउटस्टँडिंग कंपनी ह्या पुरस्कारान भोवमानीत केल्या. हो पुरस्कार मेळोवपी ही पहिली भारतीय कंपनी थारल्या. देशी विदेशी पर्यटकांक कमी वेळान गोव्यातल्या किल्ल्यांक भेट दिवपाक मेळची हे खातीर फुडल्या दिसांनी ह्या किल्ल्यांक दर्या मार्गान जोडपाचो महत्वाकांक्षी प्रकल्प सरकार घेवपाचे आसात. हे खातीर खासगी भागीदारी वरवी ही येवजण मुखार व्हरपाचो विचार चालू आसा. हळणच्या इतिहासीक किल्ल्याच्या पुनर्बांदकाम सुवाळ्या निमतान हे मुखार आयले. तियात्र माचे वयले ज्येष्ठ लोकप्रिय नट आनी मॅन ऑफ 1000 फेसीस ही उपाधी मेळोवपी अभिनेते सी डी सिल्वा हांचो सत्कार सुवाळो परवरच्या सभाघरान मंगळारा 30 जुनाक सांजवेळा 4:30 वरांचेर आयोजित केल्लो. ह्या सुवाळ्याक तांच्या चाहत्यांनी आनी खुबशा युवा कलाकारांनी वाटो घेतिल्लो पळोवपाक मेळ्ळो. सरभोवतण कार्यावळीन आयज इतलेच. तुमच्या मुखार आशिल्ले हांव पद्मश्री गुरुदास पार्सेकार. परतून मेळचे फुडल्या शेनवारा. तो मेरेन नमस्कार.

तुम्ही ऐकतालाय सर्वभोतण ही कार्यवळ शुभप्रभात या कार्यवळीतल्यानं, आणि ह्या कार्यवळीची सादर करपी आयशिलनी पद्मश्री पारसेकर. ऐकबनो सकाळची 7:51 आणि 21 सेकंदांचेर ह्या खणाक तुम्ही आस्वाद घेतात शुभप्रभात ह्या कार्यवळीचं. आणि परतून एक फावट ह्या कार्यवळीत तुळूया संगीतमय सेगमेंटाकडे आणि ऐकूया

आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हा दे चॅनल तुम्ही ऐकताले शुभप्रभात ही कार्यफळ आणि मुखाली स्वातेर ऐकून 7:58 मिनिटांचेर ऐकूया ह्या वराच्यो मुखेल खबरो. 8 वरांचेर आसतले समाचार प्रभात, 8:15 मिनिटांचेर मॉर्निंग न्यूज इंग्लिशेतल्यान, तर उपरांत 8:30 मिनिटांचेर तुमकां ऐकूंक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपी जावपी मराठीतल्यान खबरो आणि तुमची आमची पुतळभेट जातली कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरांचेर 8:40 मिनिटांचेर. ऐकत रहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादई चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर. हो जावन आसा म्हादई चॅनल.

नमस्कार, यो असा काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आनी गुजराताच्या भोंवडेर आसतले. गोंय पुलिसांनी घुंवळे वखतांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेद प्रकाश सूर्य हांणी दिल्या. गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठेमेरेन पावप, वेवसाय विस्तारप आनी उद्देजकतेक चालना दिवपाच्या दिकेन खात्यान यत्न चालू दवरल्या अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. गोंय सरकाराचे पुरातत्व खाते आनी विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळ हांच्या जोड पालवान साखळे भोव उद्देशी सभाघरांत आज सांजवेळा 4 ते 6 वरां मजगती इतिहास संशोधक राजेंद्र केळकर हांच्या उलोवपाची कार्यावळ जातली. अस्तंत बंगाल विधानसभेच्या नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यांखातीर 2 दिसांच्या मार्गदर्शन कार्यावळीचे उक्तावण काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांच्या हस्तुकी जाले. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा

हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलां लेस्क्यूर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलरच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल, माल वाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद, उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असं मार्गारिटा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानस्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान

आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबराबागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आनी गुजराताक भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमारच्यान इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडाच्या स दिसांच्या भोंवडेर वतले. एल निनोक लागून देशभरांतल्या कांय वाठारांनी सरासरी परस उण्या पावसाची परिस्थिती आनी संभाव्य दुकाळ परिस्थितीचो केंद्रान नियाळ घेतलो. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशान दाट उटंगराचो रेड अलर्ट जारी केला. दादल्यांच्या क्रिकेटान भारत आनी इंग्लंड हांचे मदी दुसरी T20 आंतरराष्ट्रीय मॅच आज मॅन्चेस्टरान जातली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आनी गुजराताक भेट दितले. राजस्थानच्या भेटीवेळार प्रधानमंत्री जोधपूर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उक्तावण करतले आनी जोधपूरात सुधारित उडाण येवजण सुरू करतले. उपरांत ते बालोत्राक वचून सुमार 1.6 लाख कोटी रुपया मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण लोकार्पण करतले आनी बुनयाद घालतले. हे प्रकल्प पेट्रोकॅमिकल्स, शारी येरादारी, रेल्वे, रस्ते, अक्षय उर्जा आनी वीज प्रसारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांकडे संबंधित आसात. प्रधानमंत्री बालोत्रांतल्या पाचपत्रान भारताच्या पहिल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी आनी पेट्रोकॅमिकल संकुलाचे लोकार्पण करतले. प्रधानमंत्री जयपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या पावण्याखातीर बुनयाद घालतले. या उपरांत प्रधानमंत्री मोदी गुजरातच्या सानंद शारांत वतले, जंय ते भारत सेमीकंडक्टर मिशन हाचे अंतर्गत सीजी सेमीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली आनी परीक्षण संकुलाचे उक्तावण करतले. सुमार 7,500 कोटी रुपया देशपेसून उभारिल्ल्या या संकुलात व्यावसायिक उत्पादन सुरू जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमारच्यान इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांच्या

0: 2026 हाचे जोड आयोजन करतले. मंत्रालयान सांगला मंत्रालयाचे मुखेल कामगिरीचो नियाळ घेवपा खातीर म्हत्वाच्या कायदेशीर आनी संस्थात्मक सुदारणाचेर भर दिवपा खातीर आनी विकसित भारत 2047 संकल्पा प्रमाण एक आधुनिक कार्यक्षम आनी नागरिक केंद्रीत कायदेशीर व्यवस्था उभी करपा खातीर फुडल्या वाटचालीचेर चर्चा करपाच्या उद्देशान ह्या 2 दिसांच्या कार्यावळीचे आयोजन केला. कायदो आनी न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल ह्या कार्यावळीक हाजीर आसतले. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचेर चर्चा करपा खातीर पंचायती राज मंत्रालयान काल नवी दिल्लीन राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची एक राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडली. 16व्या वित्त आयोगान पंचायती खातीर 80% मुळावे अनुदान आनी 20% कामगिरी आधारित अनुदान सुचयला अशें मिडिया कडेन उलयतना केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग हांणी सांगले. 16व्या अर्थ आयोगाच्या शिफारशी खाला 2.76 लाख ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचो आसपाव जाता अशें मंत्रालयान सांगला. वेंचणूक आयोगान काल 16 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतल्या माध्यम आनी संचारण अधिकाऱ्यांची दुसरी परिषद घडोवन हाडली. ह्या कार्यावळीन 260 मायज अधिकाऱ्यांनी वांटो घेतिल्लो. वेंचणूक आयोगान घेतिल्लो दरेक निर्णय संविधान वेंचणुकेचे कायदे वेळावेळार जारी केल्ल्या लेखी सुचोवण्यांचेर आधारित आसता आनी तो पुराय पारदर्शकतायेन घेतात अशें मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगले. स्टील मंत्रालय ह्या म्हयन्याच्या 9 तारखेक नवी दिल्लीन तिख्या आयाती संबंधित मुद्द्यांचेर चर्चा करपा खातीर एका ओपन हाऊस परिषदेचे आयोजन करतले. मंत्रालयान सांगले कंपनी आनी संघटना ह्या दिसा तिख्या आयाती संबंधित आपल्या समस्यांचेर चर्चा करतली. ही ओपन हाऊस परिषद सकाळी 11 वरां सावन सांजवेळा 5 वरां मेरेन चलतली आनी विशिष्ट वेळ स्लॉट कंपनीक आनी संघटनांक ईमेल वरवीं कळयतले. दादल्यांच्या क्रिकेटान भारत आनी इंग्लंड हांचे मदीं दुसरी T20 आंतरराष्ट्रीय मॅच आज मॅन्चेस्टरांत जातली. भारतीय वेळाप्रमाण आज सांजवेळा 7 वरांचेर मॅच सुरू जातली. 5 मॅचीच्या माळेंतली पहिली मॅच चॅस्टर लेस स्ट्रीटान पावसाक लागून रद्द केली. तिसरी मॅच 7 जुलयाक नॉटिंगहॅमान जातली. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशान दाट उटंगारांचो रेड अलर्ट जारी केला. फुडले 2 दीस उदेंत राजस्थान, उदेंत मध्य प्रदेश, कर्नाटकाचो दर्यादेगेवेलो वाठार, तेलंगणा आनी विदर्भान घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. मजगतीं काल महाराष्ट्रांतल्या जायत्या वाठारांनी घोग्यांनी पावस पडून जनजीवन विस्कळीत जालें. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान गुजराताक भेट दितले. अल निनोक लागून देशभरांतल्या कांय वाठारांनी सरासरी परस उण्या पावसाची परिस्थिती आनी संभाव्य दुकळ परिस्थितीचो केंद्रान नियाळ घेतलो. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशान दाट उटंगाराचो रेड अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्र खबरो आसतल्यो सांजवेळा 6:30.
1: सकाळचे बरोबर 8:50 आणि 40 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचं हो म्हादई चॅनल. आणि ऐकपनु ह्या खेळाक म्हादई चॅनलचेर माय मोगाचो योगकार देता चित्रसंगीत ह्या कार्यावळींत. आणि कार्यावळीक सुरुवात करतना चलात ऐकूया मेट्रो ह्या फिल्मातल्यान हे गीत. सोहम हाणी गायिल्ले इन दिनो.

अगवेनो सोहम आणि गायल्या मेट्रो ह्या फिल्मातल्या ह्या गीता उपरांत ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांचो जोड आवाज आजा नचले ह्या फिल्मातल्या ह्या गीता खातीर.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: सारे भाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब भाग चले गए. सुपर निर्मा मैं सप्तमान.
3: सच्चे मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर. अस्तुरी.
5: दोनशे 233 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादई चॅनल आणि म्हादई चॅनलाचेर तुम्ही ऐकताले सुंदर अशा हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत. ऐकुपनो वेळ झालो असा चित्रसंगीत ह्या कार्यावळीतल्या तुमचं निरोप घेऊपाचं. ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल घेऊन येतात तुमच्या खाती दर दिसा तारीखवार शो कार्यावळी.
6: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग। सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।
4: सकाळचे 9:31 आणि 26 सेकंद होत आहेत। नमस्कार, सिकहो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 KHz वर आणि महादेवी वाहिनीवर वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची। रसिक हो मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या जोगवा ह्या चित्रपटातून ह्या गीताबरोबर। हरिहरन आणि श्रेया घोषाल गात आहेत जीव रंगला।

0: रसिकहो, जोगवा ह्या चित्रपटातील गीतानंतर पुढे ऐकूया अजय गोगावले यांनी गायलेलं वेड ह्या चित्रपटातील हे गीत.
1: एवढं प्रेम करतोस?
2: मी जे करतो त्याला प्रेम नाही, वेड म्हणतात.

रसिक हो सोनू निगम आणि श्रेया घोषाल ह्यांनी गायलेल्या लय भारी ह्या चित्रपट गीतानंतर येत आहे हे चित्रपट गीत वेलकम जिंदगी.

0: हैप्पी बर्थडे डार्लिंग, ये हावे तुका वोट पोले तांबडे करूंग बरें मेकअप सेटाळना.
1: थैंक यू टोनी.
2: आगो वो आनी तुझो कोण?
1: तो मुझो बाबुल भाव.
2: बाबुल भाव? बाबुल भाव जाल्यार तो तुका डार्लिंग कित्याक म्हणटा?
1: तो म्हाका भुरग्यापणांतल्यान डार्लिंगूच म्हणटा.
0: हॅप्पी बर्थडे टोनी, ये हांवें तुका बरें नायट ड्रेस हाडला.
1: थैंक यू बॉनी.
2: अरे वो आनी तुझो कोण?
1: तो म्हजे मायचो गो.

आनिका कातरांच्या कार्यवळींत म्हणजे सुवातेर तुमकां आयकूंक दिता हिलारियाना कोस्ता गायतात काळीज धडधडता.

0: ऐकपनो निकतेच तुम्ही ऐकले मिशन कश्मीर या फिल्मातल्यान उदित नारायण आणि अलका याग्निक हांच्या आवाजांत राहत इंदोरी हांची गीतरचना आणि शंकर एहसान लॉय हांचे संगीत. कार्यावळीन मुखावल्या सुवातीर ऐकूंक दिता मेरे ब्रदर के दुल्हन या फिल्मातल्यान राहत फतेह अली खान हांच्या आवाजांत इर्शाद कामील हांची गीतरचना.
1: रामपुर मेरठ और इटावा से संगीत है सोहेल सेन का, बोल है डॉक्टर इरशाद कामिल के. पेश करते हैं हर आशिक के दिल को कुरेदने वाला गाना, कैसा ये इश्क है

ऐकपॅनो निघतेच मी ऐकले स्टुडंट ऑफ द इयर या फिल्मातल्या श्रेया घोषाल, विशाल दादलानी आणि उदित नारायण यांच्या आवाजातले गीत. गीतरचना आशिली अन्विता दत्त हांची आणि संगीत विशाल शेखर हांचे. कार्यवाहीन मुखावल्या सुवातेर ऐकूया पद्मावत ह्या फिल्मातल्या श्रेया घोषाल आणि स्वरूप खान हांचा आवाज, संजय लीला भंसाली हांचे संगीत.

मैं नो गाता रहे मेरा दिल या कर भी निमने गीत तुम्हें निकते सकले शिरीन फरहाद की तो निकल पड़ी ह्या फिल्मातल्या के आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात आणि ह्या गीता संगीता गायची ही कार्यवळीतल्या सोपता.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात.

सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आनी शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाज सेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in.

0: 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026. गांव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात.
2: गाव आणि हाव
3: 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ संजील तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादय चॅनल. ऐकपानो आता वेळ झाला कार्यावळींच्या रूपरेषेचो. ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:05 मिनिटांचेर ऐकूंक रावत अस्तुरी या कार्यावळींत नाती ही किरण भांबरे हांची काणी. 12:30 मिनिटांचेर स्वरसंगम या कार्यावळीत सरला भिडे हांच्या गायनात ऐकात कजरी आणि डॉक्टर अनिता सेन हांच्या गायनात कजरी. 1:05 मिनिटांचेर कान्हा ओवळा. 1:40 मिनिटांचेर सदाफुली. 2:30 मिनिटांचेर हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली. 3 वरांचेर हिंदीतल्यान खबरो. 3:05 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो जाल्या उपरांत 3:10 मिनिटांचेर आमची दनपारची सभा सोंपतली. आमची सांची सभा सुरू जातली 5:28 मिनिटांचेर. सुरवेक 5:30 मिनिटांचेर ऐकात मराठीतले युवाणीत वन्य प्राणी मानवाचे मित्र. वन्य प्राणी मानवाचे मित्र या विषयाचेर विठ्ठल शेळके हांचे उलोव. 15:15 मिनिटांचेर शब्दुली. 15:35 मिनिटांचेर ऐकात कातारा. 7 वरांचेर भावगीता. 7:20 मिनिटांचेर कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो जाल्या उपरांत 7:30 मिनिटांचेर चावडेर या कार्यावळीत ऐकात पंचमवेद कलाविष्कार सत्तरी गोंय हांणी सादर केल्ली लोकगीतांची कार्यावळ. 8:15 मिनिटांचेर हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली. 8:45 मिनिटांचेर समाचार संध्या. 9 वरांचेर न्यूज 8:09. 9:15 मिनिटांचेर स्पॉटलाईट. 9:30 मिनिटांचेर करंट अफेअर्स. 10 वरांचेर संगीताची राष्ट्रीय कार्यावळ. ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. आनी 11:10 मिनिटांचेर आयच्या दिसापुरती तिसरी आनी निमणी सभा सोंपतली. ऐकपानो आता 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबोच्या कार्यावळींचेर 12:10 मिनिटांचेर तुमकां ऐकूंक मेळटली चित्ररंजन ही कार्यावळ. 1:05 मिनिटांचेर ऐकात कातारा. 2 वरांचेर भावगीता. 2:32 मिनिटांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ जूक बॉक्स. 3 वरांचेर ऐकूंक रावात प्रायोजित कार्यावळ स्पायस. 3:10 मिनिटांचेर आरजेस चॉईस. 4:05 मिनिटांचेर पॉप टाईम. 5:10 मिनिटांचेर ऐकात म्युझिकल कॉकटेल. 5:15 मिनिटांचेर रेनबो सांज. 7 वरांचेर हॅलो फरमाईश. 7:30 मिनिटांचेर फार्म टू सिटी. हातून ऐकात गोयात बागकाम आणि लँडस्केपिंगचा व्यवसाय हे विषयी भार्गव दीपक शिकेरकर हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिली मुलाखत. 8 वरांचा वेळ कातारांचो. 8:30 मिनिटांचेर ऐकात एक ही फिल्म से बहारो के सपने ह्या फिल्मातली गीता. 10 वरांचेर

ऐकपानो निकतीस तुम्ही ऐकली शकुंतला भरणे हांच्या आवाजान बाकीबाब बोरकर हांची गीत रचना. 12:30 जाल्ली आसा. ऐकपानो स्वर संगम ह्या कार्यावळींत आता ऐकूंक दिता सरला भिडे हांच्या गायनात कजरी.

ऐकब्या नो स्वर संगम ह्या कार्यवेदनिकतेस तुम्ही ऐकले डॉक्टर अनिता सेन हांच्या गायनात कजरी आणि याबरोबरच आयची अस्तुरी ही कार्यवळीतल्यान सोपता.

नमस्कार, ही असत काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमार सावन इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांच्या स दिसांच्या भोवडेर वतले। नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती देताना विदेश व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्री टंडन हाणी ही माहिती दिल्या। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि आयज आंतरराष्ट्रीय सहकार दिसानिमतान परबी दिल्या। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज स्वामी विवेकानंदांच्या पुण्यतिथी निमतान तांकां आदरांजली दिल्या। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हटलां की पत्रकारिता ही सत्य कसोटी आणि सर्वोच्च व्यावसायिक मानकांकडेन कटिबद्ध रावपाक जाय। जम्मू आणि काश्मीरातल्या बालटाल आणि पहलगाम ह्या जुळ्या बेस कॅम्पातल्यान वार्षिक अमरनाथ यात्रेक काल सुरवात झाली। यात्रेच्या पहिल्या दिसा एकूण 12,168 भाविकांनी पवित्र गुफा मंदिराचे दर्शन घेतले। आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेला हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीन आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय मंडळान पाचवी कार्यकारी समितीची बसका घेतली। या बसकेन तीन मुखेल संशोधन उपक्रम सुरू करपाचो निर्णय झाला। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल हांणी गोंय काँग्रेसीचो संघटनात्मक आढावो घेवपा खातीर गोंय काँग्रेस फुडाऱ्या वांगडा बसका घेवपाक आयच्यान सुरवात केल्या। आयज सकाळी 8:30 वरां मेरेन 24 वरांत गोंयांत सगळ्यांत चड 66.4 मिलीमीटर पावस वाळपय हांगा नोंद जाला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: दोनशे 3301 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. एक वर जाऊन 10 मिनिटां जल्दी असा कानावळा या कार्यवाहीन तुमका येवकार देता असताना ऐकूंक देता आल्फ्रेड रोस हांचा आवाज.

संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते. सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरु केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहा.

केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत आयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजस्कियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर खलिफाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील.
क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या तीनही सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे तीनही सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियस यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेल्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेस्सीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं ही स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

233 मीटर मेहर 1287 किलो हर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. 1:40 जाल्ली आसा. आयकुपे न्हू सदाफुली या कार्यावळीन तुमकां आयकूंक दिता पयले गीत अमोल बावडेकर आणि विशाखा हांच्या आवाजांत, चंद्रिका पाडगावकर हांची गीत रचना आणि संगीत अजय नाईक हांचे.

एक पानो गौतमी हेदे आणि लक्ष्मण नाईक हांच्या वजान निघते तुम्ही ऐकले सोफिया हे गीत, पूर्णानंदचारी हांची गीत रचना आणि आर विनय हांचे संगीत। कार्यवाहीन मुखावल्या स्वातीर ऐकूया अमोल बावडेकर आणि विशाखा हांचा आवाज, चंद्रिका पाडगावकर हांच्या गीत रचनेक, अजय नाईक हांचे संगीत।

0: समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरु केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारांफाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: दोनशे 33° 1' म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. ऐकपानो 2:33 जाल्ली आसा. वेळ जाला हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीचो. कार्यावळीन सुरवेक ऐकूंक दिता SP बालसुब्रमण्यम आणि अलका याग्निक.

एक बहनों हरिहरन आणि साधना सरगम हांच्या वजा निकतेच तुम्ही ऐकले तेरे मेरे सपने ह्या फिल्मातले गीत. आनंद बक्षी हांची गीतरचना आणि विजू शाह हांचे संगीत आशिल्ले. कार्यावळीन मुखावेल्या सुवातेर ऐकूया महालक्ष्मी अय्यर हांचो आवाज. नई पडोसन ह्या फिल्मा खातीर शंकर एहसान लॉय हांचे संगीत आणि समीर हांची गीतरचना.

कुमार सानू आणि अलका याग्निक ह्यांच्या वजान निकतीच तुम्ही ऐकली परदेस या फिल्मातल्यान आनंद बक्षी हांची गीतरचना, नदीम श्रवण हांचे संगीत आशिल्ले. आणि ह्या बरोबरच आयची हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळीतल्यान सोंपता. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपानो आता कांय खिणांतच म्हळ्यार बरोबर 3 वरांचेर तुमकां आयकूंक मेळटल्यो हिंदीतल्यान खबरो आणि 3:05 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो, ज्यो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता. उपरांत 3:10 मिनटांचेर आयकूंक रावात कोंकणीतल्यान कांय मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राजस्थानांतल्या बालोत्रा हांगा भारताच्या पयल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरीचं पेट्रोकॅमिकल संकुलाचें लोकार्पण केलें, तशेंच जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचें उक्तावण केलें. सरकारान दर स्थिरताय वेफरा खातीर कांद्याच्या खरेदी दरांत 13% वाड करून तो 1875 रुपया प्रति क्विंटला वयल्यान 2125 रुपया प्रति क्विंटल केला. सुधारीत खरेदी दर आयज सावन लागू जाला, अशें गिरायक वेव्हार आनी अन्न भौशीक वितरण मंत्रालयान सांगला. भारत आनी इस्रायल हांचे मदीं केल्लो द्विपक्षीय गुंतवणूक करार आयच्यान लागू जालो. फाटल्या वर्सा सप्टेंबरान नवी दिल्लीन ही कबलात जाल्ली. केंद्रीय वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी आयज सांगला की खेळण्यांच्या आयातीन व्हड उणाव जाला. देशातल्या खेळण्याच्या बाजारातलो व्हडलो वांटो आतां मेड इन इंडिया उत्पादनावरवी पुराय जाता. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल हांणी गोंय काँग्रेसीचो संघटनात्मक आढावो घेवपा खातीर गोंय काँग्रेस फुडाऱ्या वांगडा बसका घेवपाक सुरवात केल्या. गोंय सरकारान दरेक गोंयकार कुटुंबाक पंजाबान दिता ते प्रमाण 10 लाख रुपया भलायकी विमो दिवचो, अशें अरविंद केजरीवाल हांणी म्हटला. कर्मचारी भविश्य निर्वाह निधी संघटनेन कर्मचारी नोंदणी मोहिमेक 31 ऑक्टोबर मेरेन मुदत वाड दिल्या. पात्र कर्मचाऱ्यांनी आपली नोंदणी करची अशें कळीत केला. गोवा माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान जुलय म्हयन्यान जावपी गोवा शिक्षक पात्रता परिक्षे खातीर अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 11 जुलय मेरेन आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या युववाणी मराठी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विठ्ठल शेळके यांचं भाषण. आणि आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमातील विषय आहे वन्य प्राणी मानवांचे मित्र.
1: वन्य प्राणी मानवाचे सोबती. आदिम काळापासून दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या आदिमानवाचे प्राथमिक अवस्थेतले जीवन हे निसर्ग आणि पर्यावरणावरती अवलंबून होते. जंगलातली विविध प्रकारची फळे, फुले, पाने, कंदमुळे त्याचप्रमाणे जंगली शिकार करून मांस भक्षणाद्वारे गुजराण करणारा आदिमानव प्रारंभी भटका होता.

कालांतराने त्याने नैसर्गिक गुंफा शिलाश्रयाचा आधार घेतला. परंतु जेव्हा शेतीचा शोध लागला आणि अन्नधान्याची पैदासी करण्याचे तंत्र त्याला अवगत झाले, तेव्हा त्याच्या जीवनात स्थैर्य आले. अन्नाचा सातत्याने शोध घेणाऱ्या मानवी जीवनातली चिंता काही प्रमाणात दूर झाली. नवपाषाण युगाने सातत्याने चिंताग्रस्त असणाऱ्या मानवी समाजाला मोकळा श्वास घेण्याची फुरसत दिली. आणि त्यामुळे पुराश्म मध्याश्म युगात आपण राहत असलेल्या नैसर्गिक गुंफास शिलाश्रयात आपल्या सभोवताली वावरणाऱ्या आणि मांसांसाठी कातडी शिंगासाठी जंगली श्वापदांची शिकार करणाऱ्या आदी मानवाने प्रस्तर चित्रे रंगवण्याची कला अवगत केली. मध्याश्म युगाशी नाते सांगणाऱ्या जांभ्या दगडावरती शेकडो प्रस्तर रेखाचित्रे सांगे तालुक्यातल्या रिवण शेजारी असलेल्या धांदोळेच्या पणसायमळ येथे बारामाही वाहणाऱ्या कुशावती नदीच्या उजव्या तीरावरती पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने हरण, गवा, हत्ती, रानटी बैल अशा जंगली श्वापदांची प्रस्तर चित्रे आहेत. सत्तरीतील माऊस गावातल्या रवळनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला झरमे नदीच्या पात्रातल्या दगडावरती रानटी बैलांची चित्रे कोरलेली आहेत. या साऱ्या चित्रांवरून हजारो वर्षांपासून आदिमानव आपले जीवन जंगली श्वापदांच्या आधारे कधी त्यांचे रक्त मांस भक्षण करून तर कधी लोकर कातडी यांचा वापर करून जगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जंगली श्वापदात कधी काळी वावरणाऱ्या रानटी झबूला त्याने पाळीव केला आणि त्यांना नांगर ओढायला लावून शेतीच्या उत्पादनात वाढ केली. श्रमाची कामे करण्यात रानटी झबूने पाळीव झाल्यावरती मानवाला मदत केली. कालांतराने हत्तींनी रानात तोडलेले ओंडके ओढून आणण्यात त्याला मदत केली. आज पाळीव म्हणून असणारे कुत्रे, मांजर, मेंढी, बकरी हे सारे प्राणी पूर्वी रानटीच होते. त्याच्या पालनाने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडले. परंतु असे असले तरी वाघ, सिंह, लांडगे आदी जंगली श्वापदांच्या हल्ल्यात तो जखमी किंवा मृत होत असल्याने त्याने त्याला ह्युस्त्र प्राणी अशी संज्ञा प्रदान केली. अश्मयुगात वावरणाऱ्या मानवी समाजाने जेव्हा आपली संस्कृती विकसित केली, गाव शहरांची लोकवस्तीसाठी निर्मिती केली, तेव्हा माणूस आणि जंगल त्याचप्रमाणे त्यातली जंगली श्वापदे यांच्यात हळूहळू करून दुरावा निर्माण होऊ लागला. परंतु असे असले तरी आदिवासी आणि जंगल निवासी विविध जाती जमातीत लोक धर्माद्वारे सामूहिकरित्या रानडुक्कर, हरण अशा जंगली श्वापदांची शिकार करण्यास प्रारंभ केला. त्यांचे जीवन आणि स्नेहबंध यांच्याशी निर्माण झाले. डिचोली तालुक्यातील सरवण गाव मानव आणि वन्यजीव यांचा सांगाती असल्याची प्रचिती मोरुलो या लोकनृत्यातून देतो. मोरुलो हा नृत्य प्रकार सादर करत असताना ते एक गीत म्हणतात. वनचो मोरुलो वन फळा खाय, वन फळा खाय मोरुलो पाणी जाय. आपल्या गोमंतकात आम्हीच विकासाच्या नावाखाली या मोरांचा नैसर्गिक अधिवास नष्ट केला आणि आज या मोरांना मारण्याची कायदेशीर परवानगी मिळावी म्हणून काही जण वेढेपणा करत आहेत. भारतात जेव्हा लोकजीवन ग्रामीण आणि शहरी भागात स्थायिक झाले तेव्हा त्यांचा संपर्क वन्यजीवांशी कायम होता. मौर्य साम्राज्यातला एक आदर्श प्रजाहित दक्ष राज्यकर्ता म्हणून नावारूपास पावलेल्या सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत केवळ माणसांसाठीच नव्हे तर जनावरांसाठी सुद्धा इस्पितळे सुरू केली होती. जंगली श्वापदांच्या शिकारीवरती त्यांनी बऱ्याच प्रमाणात निर्बंध घातले होते. रानटी जनावरांविषयी सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत भूतदयेची भावना तीव्र होती आणि त्यासाठी त्या काळातल्या शिल्पकलेत वाघ, सिंह, हत्ती यांच्याबरोबर पक्ष्यांना लाभलेल्या स्थानाची प्रचिती येते. जैन धर्माने आपल्या तत्वज्ञानात अहिंसेला महत्वाचे स्थान दिल्याकारणाने मांसाहार पूर्णपणे वर्ज्य मानला, पशुबळीच्या प्रथेचा धिक्कार केला. त्यांनी मूक प्राण्यांना अभय देऊन त्यांचे संरक्षण करण्याला प्राधान्य दिले. राजस्थानातल्या विष्णोई समाजाने वृक्षवेलींचेच रक्षण केले नाही तर मृग कुळातल्या ब्लॅक बगला पूर्ण आश्रय दिलेला आहे. आपल्या देशात आजही विविध जाती जमातींना पौष्टिक आहार मिळवण्यासाठी रानटी जनावरांची शिकार करून त्यांचे मांस भक्षण करावे लागते. परंतु त्यांनी सुद्धा शिकार कधी करावी कधी करू नये यांच्या नियम व अटींची चौकट निर्माण केली होती. जेव्हा मानवी जीवनात औद्योगिकरण आणि शहरीकरणाचा झंझावात आला तेव्हा त्याने जपून ठेवलेल्या असंख्य सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक मूल्यांचा त्याग त्याला करावा लागला. त्यामुळे गावोगावी वृक्षवेली, पशुपक्षी, कृमी कीटक यांच्या रक्षणाला प्राधान्य दिलेल्या देवराया इतिहास

0: समा होऊ लागल्या. आज देवराईची परंपरा दिवसेंदिवस दुर्बल होत चाललेली आहे. पश्चिम घाट आणि पूर्वेकडचा हिमालय या भारताच्या दोन महत्वपूर्ण जीवनरेषा आहेत. हिमालयाच्या कुशीत राहणाऱ्या बऱ्याच जाती जमातींनी वडिलोपार्जित पर्यावरण मूल्यांच्या माध्यमातून वन्यजीव वृक्षवेलींचे रक्षण केलेले आहे. कर्नाटकातल्या देवराईकडून जैविक संपदेच्या विविध घटकांना आश्रय दिला जायचा. गोव्यात सत्तरी तालुक्यातल्या खाणग्रस्त पिसुर्ले गावाजवळ असलेल्या वाघोरेत व्याघ्रेश्वराचे मंदिर असून पूर्वी मंदिराच्या भोवताली असलेल्या देवराईत वाघाचा संचार असायचा. या गावात पट्टेरी वाघाला पूर्ण संरक्षण लोकश्रद्धेद्वारे प्राप्त झालेले आहे. वाघाची हत्या झाली तर त्याचे दुष्परिणाम शिकार करणाऱ्या व्यक्तीबरोबर कुटुंबालाही भोगावे लागतात असे मानले जात असल्याने येथे वाघाची शिकार करण्याचे धाडस कोण करत नाही. आज अशा पर्यावरणीय परंपरा आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून राखून ठेवण्याची गरज आहे. पट्टेरी वाघ ही जंगलाची शान अशी लोकभावना रूढ असल्याने त्याला लोकधर्मातही स्थान प्रदान केलेले आहे. गोव्यात बऱ्याच ठिकाणी गुराढोरांची शिकार वाघाने करू नये, गुराख्यांना इजा पोहोचू नये म्हणून वाघ्रो देवाची स्थापना केलेली आहे. डिचोली शहरातल्या औचित वाड्यावरती सुद्धा वाघाच्या मूर्तीने युक्त वाघ्रो देवाचे स्थान आहे. धर्मेत शिगमोत्सवात केल्या जाणाऱ्या रणमाले लोकनाट्याच्या वेळी वाघाच्या मुखवट्याची पूजा केली जाते तर तांबडी सुल्लाजवळ असलेल्या तैडे गावात शिगम्याच्या समारोपावेळी वाघ नृत्याचे सादरीकरण केले जाते. पशुपालक धनगर जमातीत शेळके कुळातले लोक बगळ्याची चुकून सुद्धा हत्या करत नाहीत तर वरक कुळातले लोक फुरशे म्हणजेच सॉफ्ट स्किल्ड वायपर सापाचे आत्मीयतेने रक्षण करतात. भारतीय लोकमानसाने वन्यजीवांच्या सानिध्यात आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे श्रद्धेच्या माध्यमातून त्याने देवराईचे रक्षण करून वन्यजीवांना हक्काचा नैसर्गिक अधिवास दिला होता. गोठण, गौमळ, कुळण, गायरानाच्या संकल्पनेद्वारे गायी गुरांना चरण्यासाठी राखीव क्षेत्र ठेवले होते. आज देवराई बरोबर गायराने इतिहासाच्या उदरात गडप झाली. धरण, महामार्ग, लोहमार्ग आणि विकासाचे असंख्य प्रकल्प उभे राहिले. त्यांनी जंगलावरचे अतिक्रमण चालूच ठेवले. लोकसंख्येच्या दबावाखाली विलक्षणरित्या विस्तारत जाणाऱ्या जंगलाच्या अस्तित्वावर घाला घातलेला आहे आणि त्यामुळे इथे वास्तव्य करणाऱ्या बिबट्यांचा संघर्ष मानवाबरोबर सुरू झालेला आहे. गोव्यातल्या जंगलात खाद्यान्न आणि पिण्यासाठी पाणी गवेरेड्यांना कठीण ठरल्याने त्यांनी आपला मोर्चा शेती बागायतीकडे वळविलेला आहे. माकडे, वानर यांचा मनस्तव वाढत चाललेला आहे. आज वन्यजीव आणि मानव यांच्यातले संबंध क्षीण झाल्याने ही परिस्थिती आलेली आहे. वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करून त्यांच्या अस्तित्वाची काळजी घेऊनच आम्ही आमचे जगणे सुंदर करू शकतो याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.
1: रसिक श्रोते हो, आपण निकतच ऐकलं विठ्ठल शेळके यांचं भाषण युववाणी मराठी या कार्यक्रमात. तर आता आपण ऐकूया मराठी चित्रपटातले गीत.

रसिक श्रोतेहो, आता आपण ऐकूया ऋषिकेश रानाडे यांचा आवाज. मुंबई पुणे ह्या मराठी चित्रपटातलं गीत आहे.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी ह्यो आसात काय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी आयज मतदार वळेरीच्या विशेष सखोल पुनरावलोकन म्हळ्यार एसआयआर प्रक्रिये अंतर्गत माहितीचो विहित नमुनो भरून सादर केलो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयज स्वामी विवेकानंदांक तांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी विश्वास व्यक्त केला की अहमदाबाद आनी मुंबयक जोडपी पुराय हायस्पीड रेल कॉरिडॉर 2029 अखेराक पुराय जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज राजस्थानातल्या जोधपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलाचे उक्तावण केले. भारत आणि इस्रायल मधली द्विपक्षीय गुंतवणूक कबलात बीआयए आजपासून अंमलात येता. या कबलातीचेर फाटल्या वर्षा सप्टेंबरात नवी दिल्लीत सय झाल्यो. केंद्रीय तपास आज 231 कोटी रुपया परस चड मोलाच्या बँक फटवणुकीच्या 2 प्रकरणा संबंधी सोद सुरू करता. महाराष्ट्र आणि गुजरातातल्या जायत्या सुवातींनी हे सोद घेतल्यात. दादल्यांच्या क्रिकेटात भारत आणि इंग्लंडामधलो दुसरो T20 आंतरराष्ट्रीय खेळ आज मँचेस्टरात सांजे 7 सुरू जातलो. भारतीय हवामान विभागान आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागाखातीर रेड अलर्ट जारी केला. या भागात घोग्यांनी पाऊस आणि काही सुवातींनी अत्यंत घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता आसा. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

समाचार संध्या 8:45, 9:00 News@9, स्पॉटलाइट 9:15 आणि 10:00 तुमका ऐकूपाक मेळटले राष्ट्रीय संगीताची कार्यावळ, 11:00 हिंदीतल्यान आणि 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो तुमका ऐकूपाक मेळटल्यो, आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. आणि आयची ही सभा म्हादय चॅनलाचेर 11:12 सोपतली. तर मोगाळ ऐकूप्यानो, ही आशिल्ली आयच्या सांजेच्या सभेंत वितरावपी कार्यावळींची रूपरेषा म्हादय चॅनलार.

आयकुप्यानो, सवरा जावन 15 मिनटांचेर तुमकां आयकुपाक मेळटली तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ, पूण ताच्या आदी आमी घेवया ल्हानसो विसव.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

मग ऐकुपेनो, तुम्ही ऐकतात 233,000 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6:14:07 जातात. कांय खिणा भितरूच तुमकां आयकुपाक दिता तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ. आयकुपेनो, ही आकाशवाणी आसा खास तुमचे खातीर, देखून तुमी ती आयकत रावात. विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा तशेंच FM रेनबो 105.4 MHz म्हणटकूच कांय खिणातूच आयकुया शब्दुली ही कार्यावळ. आनी सद्याक FM रेनबो ह्या चॅनलाचेर तुमी आयकू शकतात रेनबो सांज ही कार्यावळ. तर आयच्या शब्दुली ह्या कार्यावळींत आमी सुरवेक आयकुया बिंदिया वस्त नायक हांचो आवाज.

ऐकूप्यानो, तुम्ही ऐकत आहात शब्दुली ही कार्यावळ. मुखार ह्याच कार्यावळींत ऐकूया शंकर महादेवन हांचो आवाज, अशोक पत्की हांच्या संगीताक, श्रीधर कामत हांची गीतरचना.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज मतदार वळेरीच्या विशेष सखोल पुनरावलोकन म्हणजे एसआयआर प्रक्रिये अंतर्गत माहितीचो विहित नमुनो भरून सादर केलो. दिल्लीत मतदार वळेरीच्या सुरू आशिल्ल्या विशेष सखोल पुनरावलोकन म्हणजे एसआयआर प्रक्रियेचो एक भाग म्हणून दिल्लीचे मुख्य वेंचणूक अधिकारी तशेंच जिल्हो वेंचणूक अधिकारी, मतदान नोंदणी अधिकारी आनी बुथस्तरीय अधिकारी हांणी उपराष्ट्रपती भवनात ही माहिती संकलन प्रक्रिया पार करपाक मदत केली अशी माहिती उपराष्ट्रपतींनी सोशल मिडियाचेर एका पोस्टार दिल्या.
1: SIR is a big exercise undertaken by our election commission to strengthen the democracy. Every real voter should get registered. This is a good reform and it is a must to strengthen the democracy. Every citizen of our country should coordinate and cooperate with the election commission. That is my humble request to all my brothers and sisters of Mother Bharat.
0: उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज स्वामी विवेकानंदांक त्यांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियाचेर एका पोस्टात राधाकृष्णन हांणी स्वामी विवेकानंद हांचे वर्णन एक महान देशभक्त, तत्ववेत्ता आणि आध्यात्मिक द्रष्टे असे केला. त्यांनी म्हणा की स्वामी विवेकानंद हांणी भारताची सांस्कृतिक आणि सभ्यता विषयक जाणीव परत जागृत केली आणि देशाचे शाश्वत ज्ञान जगामेरेन पावले. प्रधानमंत्री मोदींनी म्हणा की विकसित भारताचे स्वप्न साकार करपाक स्वामी विवेकानंद हांची आध्यात्मिक शिकवण देशाक निरंतर नवी उर्जा आणि दिशा दीत रावतली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी विश्वास व्यक्त केला की अहमदाबाद आणि मुंबईक जोडपी पुराय हायस्पीड रेल कॉरिडॉर 2029 अखेरीक पुराय जातलो. गुजरातात सुरू आशिल्ल्या वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांचा नियाळ घेतल्या उपरांत अहमदाबादात प्रसारमाध्यमाकडे उलयताना मंत्र्यांनी सांगले की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगान सुरू असून गुजरात विभागात 80% काम पहिलीच पुराय झाला. हे हायस्पीड रेल नेटवर्क टप्प्याटप्प्यान विकसित करतले आणि सुरत ते बिलीमोराक जोडपी पहिलो कार्यान्वित जावपी विभाग फुडल्या वर्षा सुरू जातलो.
2: बुलेट ट्रेन का कंस्ट्रक्शन भी बहुत तेजी से चल रहा है और अगले साल सूरत से बिलीमोरा का पहला सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से सूरत का सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से अहमदाबाद का पूरा कंप्लीट करेंगे, फिर अहमदाबाद से ठाणे और उसके बाद में अहमदाबाद से मुंबई. इस तरह से सेक्शन बाय सेक्शन, फेज बाय फेज 2029 के एंड तक कम्प्लीट करेंगे प्रोजेक्ट. बहुत 80% काम गुजरात के क्षेत्र में कम्प्लीट हो चुका है और बहुत ही अच्छी प्रोग्रेस.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानातल्या जोधपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उक्तावण केले. हा प्रकल्प 480 कोटी रुपया खर्च करून विकसित केला. 23,000 चौखण मीटरा परस चढ जास्त क्षेत्राचेर पसरलेल्या या नवीन टर्मिनल इमारतीची रचना वर्सुकी 20,00,000 प्रवाशांची हाताळणी करपाच्या क्षमतेसहित केल्या. जोधपूर विमानतळावेल्या या नवीन टर्मिनलच्या उक्तावणात या क्षेत्रातले पर्यटन, व्यापार आणि रोजगार निर्मितीक चालना मेळटली. तशेंच

ऐकूया अग्नेलो डिसोजा हांचो गोड ताळो. मोगळ ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार, आणि ऐकत रावात हो चॅनल.

आयकुपेनो इतल्यान कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. तुमी ट्यून इन केला 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 7:05:20 जातात. रसिक श्रोते हो, आता आपण ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. यशवंत देव यांचं संगीत, सुरेश भट यांची गीतरचना, पद्मजा पेनानी जोगलेकर यांचा आवाज.

0: रसिक श्रोते हो, आणि आजचा हा भावगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RTLI, इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RTLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
0: ऐकू बहनों, आता ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
3: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो, गोंयांत रिज्युविनेशन ट्युरिझम इकोसिस्टम तयार जाल्या. तशेंच गोंयांत मेडिकल ट्युरिझम सुरू करपाच्या फाटभुंयेर वेलनेस पर्यटन धोरणावरवी काम सुरू जालां अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकारान इन्क्युबेशन सेंटर स्थापन करपा खातीर 4 शिक्षणीक संस्थांक अनुदान मंजूर केला. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांच्या हाजिरीत अनुदान भेटयले. राज्यातल्या सगळ्या सरकारी माध्यमिक शाळांनी आता आधुनिक सुविधा उपलब्ध आसा आणि विद्यार्थ्यांनी, खास करून गांवगिऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधांचो लाव घेवचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. आणि गोंय हवामान खात्यान उत्तर आणि दक्षिण गोंया खातीर 4 जुलै ते 10 जुलै या काळात येलो अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. गोंयांत रिज्युविनेशन ट्युरिझम इकोसिस्टम तयार जाल्या. तशेंच गोंयांत मेडिकल ट्युरिझम सुरू करपाच्या फाटभुंयेर वेलनेस पर्यटन धोरणावरवी काम सुरू जालां अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. ते आयज रुरल एक्सेलरेटर प्रोग्राम 2026 च्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून उलयताले. गांवगिऱ्या वाठारांत पर्यटन वाढोवपा खातीर पंचायतींनी मुखार सरपाक जाय अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार म्हळें. ही कार्यावळ पणजे कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्सांत जाली. गोंयच्या महामार्गाचेर झाडां लावपाची मोहीम सरकारान सुरू केल्या. गोंयच्या आप मजत गटांनी फुडाकार घेवन ही झाडां रोवपाची आनी रोयिल्ल्या झाडांची जतनाय घेवपाचें काम हातांत घेतलें जाल्यार तांकां सरकार अर्थीक तेंको दितले अशें मुख्यमंत्र्यांनी स्पश्ट केलें. ह्या वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे आनी होमस्टे कॅरावीन ट्युरिझम पॉलिसी तशेंच गोंय पर्यटनाच्या हेर उपक्रमा विशीं माहिती दिली. गोंयच्या नागरिकांनी पर्यटन मळार आशिल्ल्या रोजगाराची संद दिवपी वेगवेगळ्या संदींचो लाव घेवचो अशें आवाहन ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी केलें. सस्टेनेबल ट्युरिझम इनोव्हेशन कम्युनिटी लॅड डॅव्हलपमेंट मळार काम करपी मानेस्तांचो भोवमान ह्या वेळार जालो. गोंय सरकारान इन्क्युबेशन सेंटर स्थापन करपा खातीर 4 शिक्षणीक संस्थांक अनुदान मंजूर केला. राज्याची नवनिर्माण आणि स्टार्टअप पर्यावरण प्रणाली घटमूट करपाच्या हेतान सरकारान हे अनुदान दिला. हे अनुदान आयज मंत्रालयात मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांच्या हाजिरीत भेटयले. अनुदान दिल्ल्या शिक्षणीक संस्थांमदी गोंय अभियांत्रिकी महाविद्यालय, केपें सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, श्रीनिवास सिनाय धेंपो महाविद्यालय आणि पार्वतीबाई चौगुले कला आणि विज्ञान महाविद्यालयांचो आसपाव आसा. स्टार्टअप इंडिया मिशन आणि विकसित भारत 2047 दृष्टीकोणाप्रमाण विद्यार्थी नवनिर्माण करपी आणि उद्योजकांक उर्बा दिवपाचो हे उपक्रम आसा. राज्यातल्या सगळ्या सरकारी माध्यमिक शाळांनी आता आधुनिक सुविधा उपलब्ध आसा आणि विद्यार्थ्यांनी, खास करून गांवगिऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधांचो लाव घेवचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलें. ते आयज दिवचल तालुक्यातल्या आमोणा सरकारी माध्यमिक शाळेत 10वेच्या गुणवान विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतकच उलयताले. विद्यार्थ्यांनी करियर वेचताना अभ्यासात सुसंगती आणि योग्य निवड लक्षात दवरची, पालकांनी भुरग्यांचेर कसलेच करियर लादूंक फावना अशें तांणी सांगलें. कुर्टीच्या अमेय उच्च माध्यमिक शाळेचे

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि

0: सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल
1: विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळे एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
2: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे असं ते यावेळी म्हणाले. साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 हून अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅडच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840

कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृतविकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरुकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे.

15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मग ऐकूप्यानो, तुम्ही ट्यून इन केला तुमच्या आवडीचो 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल ऐकूप्यानो. सांजेची 8:15:32 जातात आनी ह्या वेळार म्हाका दिसता तुम्ही आस्वाद घेवपाक रावल्यात हिंदी फिल्मी गितांच्या कार्यावळीचो. तर ह्याच कार्यावळींत पयले सुवातेर तुमकां आयकुपाक दिता आरजू ह्या फिल्मा खातीर. आमी आयकुया आतां आज की रात हें गीत.

आयकुप्यानो, तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 8 वरां जावन 23 मिनटां 57 सेकंड जातात. तुमी आयकतात

हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आणि ह्याच कार्यावळीन मुखार तुमकां आयकुपाक दिता अनू मलीक हांच्या संगीताक हरिहरन हांचो आवाज, समीर हांची गीतरचना कुछ तुम कहो कुछ हम कहे ह्या फिल्मा खातीर.

आयकुप्यानो, तुमी आयकतात हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ. आनी ह्याच कार्यावळींत मुखार तुमकां आयकुपाक दिता अलका याग्निक, कुमार सानू आनी उदित नारायण हांचो जोड आवाज दिल है तुम्हारा ह्या फिल्मा खातीर. समीर हांची गीतरचना, नदीम श्रवण हांचे संगीत.

आयकू पॅनो, आयकूया जावेद अख्तर हांची गीतरचनेक, अलका याग्निक आणि अभिजीत हांचो जोडावाज चलते चलते ह्या फिल्मा खातीर जतीन ललित हांचे संगीत असा.

ही कार्यावळ आणि फाल्याच्या सप्तसूर या कार्यावळींत ऐकूया राग सारंग, लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नायक. चित्रसंगीत ही कार्यावळ 8:50 आणि फाल्याच्या खळ्यार मळार भुरग्यां खातीर आशिल्ली ही कार्यावळ ऐकूया पुष्पा गायतोंडे आणि तांच्या भुरग्यांची ही खाशेली कार्यावळ. कातारा लेगीत तुमकां फाल्यां आयकुपाक मेळटली 10:00 आणि फाल्यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळींत ऐकूया हरिमोहन श्रीवास्तव हांच्या बासुरी वादनान राग ललित. तर मोगाळ ऐकुप्यानो, ह्यो आशिल्ल्यो फाल्यांच्या सकाळच्या सभेंत वितरावपी कार्यावळी म्हादय चॅनलार. तर आतां 11:50 जावपाक येतात. तर ह्या वेळार हांव तुमचो सगळ्यांचो घेता निरोप. तुमकां सगळ्यांक देव बरी रात दिवं म्हणटकूच ह्या वेळाचेर तुमकां सगळ्यांक नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.